आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात। आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक, विशेष तपास पथकाची नियुक्ती। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। पुणे जिल्ह्यात बारामती इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली। नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं। अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं। राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता। अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली। कांद्याचा दर प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे। पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी 1,000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत। राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं। सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले। फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला। रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत। या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे। हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल। हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे। या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली।

0: हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी एक हरियाणाचा आणि दोन बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: जेव्हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल, याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचं आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत, पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुमचं स्वागत करते आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये। मंडळी, आज आहे रविवार आणि आज खरं तर ब्रेक घेण्याचा दिवस आहे, म्हणजे तुमच्या रुटीनमधनं थोडंसं थांबा आणि काहीतरी वेगळं करून बघा असं सांगणारा हा आजचा दिवस आहे। अर्थात सगळ्यांसाठी तो असेलच असं नाही, पण बऱ्याच जणांना रविवारची सुट्टीही असतेच। पावसाला सुद्धा छान सुरुवात झाली आणि पावसाच्या येण्यामुळे निसर्ग ताजातवाना झालाय। त्याचप्रमाणे आपण सुद्धा जेव्हा आपल्या या रुटीनमधून ब्रेक घेतो ना, आपणही थोडेसे ताजेतवाने होतो, जोमाने कामाला लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपण असे छान ताजेतवाने होऊ शकतो, फ्रेश होऊ शकतो। कुठल्याही छोट्या गोष्टी असू शकतात मंडळी, म्हणजे एखादा आवडता पदार्थ तुमचा तुम्ही बनवून तो छान खाऊ शकता, दिलखुलास असं गाणं म्हणू शकता तुम्हाला जे आवडतं ते, खूप दिवसात आपण बोलायचं होतं अशा कुठल्या व्यक्तीला तुम्ही फोन लावून तिच्याशी बोलू शकता। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपण खूप मोठा आनंद मिळवू शकतो, पण जे करतो ते मनापासनं जर आपण केलं तर हा आनंद कैक पटींनी वाढतो। आजच्या दिवसाच्या तुम्हाला छान अशा शुभेच्छा देते। तुम्ही जर काही कामं ठरवली असतील आजच्या दिवसाची तर ती सगळी पूर्ण होऊ दे ही सदिच्छा देते, आणि छान गाण्याने आपण सुरुवात करूया मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमाची।

0: मंडळी, सईची टिप मी तुम्हाला सांगणारच आहे, पण 10:05 ते 10:10 वाजेपर्यंत आपण आत्ता ऐकणार आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद हा कस्टमाईज स्पॉन्सर्ड प्रोग्राम, आणि त्याच्यानंतर अर्थात आपण पुन्हा येणारच आहोत सईची टिप घेऊन. आत्ता मी लावते ॲडव्हान्स आयुर्वेद हा स्पॉन्सर्ड प्रोग्राम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आपण जी केस बघणार होती ती 54 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास होता आणि नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली होती. खर तर इतक्या कमी वयामध्ये आजकाल नी रिप्लेसमेंट करावी लागते कारण गुडघ्यांची झीज लवकर होते, तर यामागे काय कारण आहे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
3: कसं आहे, शरीरामध्ये पित्त आणि वाताचा इम्बॅलन्स झाला, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर शरीरामध्ये हीट वाढायला लागली. आता बघा, गर्मी वाढली तर आपण पण काम करू शकत नाही, म्हणजे एका टिपिकल रेंजच्या बाहेर शरीर काम नाही करत. तसं शरीरामध्ये हीट वाढायला लागली तर मग कसं होतं की शरीराला ते मेंटेन करण्यासाठी हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढून घ्यावं लागतं आणि मग हाडं व्हायला लागतात ठिसूळ, आणि या हीटमुळे शरीरामध्ये ड्रायनेस यायला लागतो, आणि ड्रायनेस आला की तुमच्या सांध्यामधलं जे काही ऑइल आहे ते सुकायला सुरुवात होते, आणि मग तुमच्या शरीराचं वजन ज्या गुडघ्यावर असतं तो पार्ट पहिल्यांदा तुमचा काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता कसं आहे माहिती ना, की पूर्वीच्या काळीचं जे खाणं होतं किंवा म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे त्यांनी एक रिच्युअल्स म्हणून, म्हणजे आपण म्हणतो आखार तळला जात होता किंवा प्रत्येकाच्या मध्ये अंगाला तेल लावलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता फॅशनच्या नावाखाली डोक्यालाही तेल लावत नाही तर अंगाला तेल लावायचा प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे आपण एवढं केमिकलचं खातो की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल खूप वाढायला लागलेली आहे, आणि मग त्यामुळे मग शरीरामध्ये एवढा ड्रायनेस वाढत गेला, त्यामुळे आली म्हणजे म्हणतो ना की जॉईंट डिजनरेशन असेल किंवा आर्थरायटिस असेल, हे प्रकार झालेत, खूप वाढायला लागलेले आहेत.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25.

0: 8484051025। डॉक्टर गिरीमक, आयुर्वेद काय सांगतं की ही झीज आपण थांबवू शकतो का आणि कशा प्रकारे?
1: कसं आहे, एक लक्षात घ्या की शरीरामध्ये जर का पित्त आणि वात वाढत असेल बरोबर ना, त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलं की 40 नंतर तर वात वाढतो। आता कसं आहे की पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जात होत्या पित्त वात, त्यामुळे शरीराची झीज होत नव्हती। मग आता जर का त्या मेंटेन होत नसेल तर त्या परत कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला पण काम करण्यासाठी योग्य वातावरण असेल तरच काम होणार आहे, तसं शरीराचं पण आहे। म्हणजे शरीरामधला जो अनकंट्रोल्ड पित्त झालेला आहे हे बरोबर ना, मग त्याच्यासाठी मानसिक कारण आहेत, शारीरिक कारण सुद्धा आहे। ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे मग डायटरी चेंजेस करावे लागतात, लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात, थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं, तर त्याच्यातून मानसिक आणि शारीरिक बॅलन्स साधता येतो। आणि मग शरीरामध्ये जे काही ऑइलची कमी झालेली आहे हे बॅलन्स करण्यासाठी किंवा पित्त वाढलेलं हे बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन्स आहेत किंवा पंचकर्म सारख्या प्रोसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तेल तुमच्या शरीरामध्ये मुरवलं जातं, तसं शरीराला योग्य प्रकारे ऑइलिंग केलं, स्नेहन स्वेदन दिलं, त्यानंतर लोकल लेवलला जे काही आहे बरोबर ना, त्या ठिकाणी जर का तुम्ही स्नेहन दिलं ज्याला जानुबस्ती सारखा वगैरे प्रकार म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आणखीन थोड्याशा जर का मॉडर्न, म्हणून आम्ही ऍडव्हान्स आयुर्वेदा म्हणतो, मग मॉडर्न थेरापीज ऍड करायचे म्हणजे कसं की डिजनरेशन जास्ती असेल तर आजकाल पीआरपी आणि प्रोलोथेरापी म्हणजे त्याची इंजेक्शन जी आहे तिथली झीज भरून काढण्यासाठी दिली जातात। मी त्याची माहिती पाहिजे नेटवर भरपूर अव्हेलेबल आहे की नाही, तर त्याची इंजेक्शन्स पण द्यायची, सायमल्टेनियसली शरीराचं वातावरण मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक चेंजेस करायचे आणि त्याबरोबर आयुर्वेदिक मेडिकेशन, असं जर का एकत्रच जर का आपण काम केलं तर नी म्हणजे रिप्लेसमेंटचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतात आणि अनेक जणांबद्दल आपण हे टाळून दाखवलेले। पण खरं असं एक नी रिप्लेसमेंट पर्यंत प्रकरण येण्याच्या आधीच जर का तुम्ही सगळं बॅलन्स करून शरीर चांगलं ठेवलं तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट इतर गोष्टींपासून सुद्धा काय होणार आहे, आराम मिळणार आहे। कारण कसं होतं की आम्ही बघतो मणक्यांचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ नये असं वाटत असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये।
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 25 8484051025। पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।

0: FM Gold, खरा सोना।
1: मंडळी आताच तुम्ही ऐकलात ॲडव्हान्स आयुर्वेद हा कस्टमाइज स्पॉन्सर्ड प्रोग्राम आणि मी मगाशी म्हटलं तसं सईची टिप मी घेऊन आलेलेच आहे, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकवते आणि नंतर आपण गप्पा अशा पुढे मारणारच आहोत।

श्रोत्या तुम्ही ऐकताय 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी. मी ममता बर्वे. मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे. आणि सईने टिप काय सांगितली आहे, तर पावसाळा सुरू झाला की खरं तर आपण काळजी काय घ्यायची हे खूप अत्यंत महत्त्वाचं असतं. मग स्वतःच्या तब्येतीची काळजी असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे 2-व्हीलर 4-व्हीलर्स असतील, गाड्या असतील, त्याची काळजी असेल, तसंच घराची सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अगदीच पावसाला सुरुवात होते त्याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कुठेही भिंतीला काही तडा असेल किंवा गळती कुठे होत असेल, झाली असेल, तर त्याच्यासाठी ती रोखण्यासाठी आपण ती काळजी घेणं, काहीतरी त्या समस्या असेल तर उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि साधारणतः जिथे पाणी असतं तिथे ही गळती होते, म्हणजे बाथरूम असेल, बाहेरच्या भिंती असतील, स्वयंपाकघर असेल, छत असेल, जिथे थेट पाण्याचा संपर्क येतो अशा ठिकाणी हे पाणी गळू शकतं, पावसाचं पाणी, आणि नंतर खूपच त्याचा त्रास होतो. त्याच्याऐवजी आत्ताच आपण वेळच्या वेळी काळजी घेऊन योग्य तिथे प्लास्टरिंग किंवा जे काही कोटिंग येतं ते आपण केलं, वॉटरप्रूफ कोटिंग, तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्युत दुरुस्ती. जर काही आपल्या घरामध्ये कुठलं काम चालू असेल किंवा स्विचबोर्ड्स असतील, जुने झालेले असतील, वायरिंग जर तुमचं बदललं असेल किंवा कसं आहे काय तुम्हाला माहिती नसेल, तर योग्य ती खात्री करून घेणं, ती वायरिंग कसं आहे. काही उघड्या तारा जर विजेच्या असतील तर त्या योग्य बंद तिथे सील करणं किंवा त्या योग्य ठिकाणी त्याचा प्रवाह जातोय की नाही हे चेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पावसात कुठेही पाणी गळती जर झाली तर तो विद्युत प्रवाह तिथे धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे हे करणं, तुमचे सॉकेट जे आहेत, ती विद्युत उपकरणं किंवा ते सॉकेट्स ते नीट बंद केलेले आहेत की नाही, बटन्स ऑन राहिलेली नाही आहेत ना, या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण जर ह्याची काळजी आपण नाही घेतली तर त्या खूप हानिकारक अशा ठरू शकतात. त्याच्यानंतर फर्निचर आपलं असतं तर त्याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे, कारण फर्निचर हे बरेचदा लाकडी असतं आणि मग जेव्हा हवेतली आर्द्रता वाढते त्या ओलाव्यामुळेही लाकडी दरवाजे फुगतात किंवा फर्निचर ओल पकडतं, दुर्गंधी यायला सुरुवात होते. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर प्रतिबंध करणारे असे खास वॉर्निश किंवा स्प्रे उपलब्ध आहेत, ते आपण तिथे मारू शकतो. किंवा छान असं त्या ओलाव्यापासून फर्निचर आपलं दूर कसं राहील हे तर पहिली काळजी आपण घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खुल्या जागा तुमच्याकडे असतील की बाल्कनीज आहेत वगैरे तर तिथे प्रोटेक्शन आपण ठेवतो, तिथे शेड घालतो, तर ह्या सगळ्या काळजी आपण घेतच असतो. शक्य तेवढी हवा आपण खेळती ठेवणं पावसाळ्यामध्ये गरजेचं आहे, म्हणजे कुबट वास येणार नाही. खिडक्या उघड्या ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर पडदे असतील खिडक्यांना तर ते ओलसर होऊन त्याचाही कधीकधी वास येतो, तर ह्या सगळ्याची काळजी घेणं, हवा खेळती ठेवणं, जेणेकरून स्वच्छ जर हवा असेल तर गोष्टी पटापट वाळतील आणि त्याच्यावर काही बुरशी किंवा तत्सम गोष्टी जमणार नाहीत आणि त्याचा वास मुख्यत्वे येणार नाही. जंतुनाशक तुमच्याकडे असेल चांगलं कुठलं आणि तुम्हाला माहिती असेल अशा ठिकाणी जंतू होतात किंवा बुरशी धरते किंवा इतर काही, तर तुम्ही ते जंतुनाशकं नक्की वापरू शकता. जमीन कोरडी ठेवणंसुद्धा गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये, कारण मुलं येतात घरामध्ये किंवा कोणी बाहेरनं पटकन येतं, छत्रीचं पाणी गळतं आणि आपल्या लक्षातही नसतं की आपलं फ्लोरिंगवर एवढं पाणी पडलं आहे आणि काही अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. छत्री रेनकोटसाठी योग्य ती जागा आत्ताच आपण ठरवून ठेवूया की इथे ठेवायचं, म्हणजे ती तिथे गळून छान स्वच्छ कोरडी होईल. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली की आपला पावसाळा एकदम छान मस्त जाईल.

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या

रात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

0: मंडळी, मंडळी तुम्ही ऐकता FM गोल्ड चॅनल आणि आपण प्रत्येकाला आपल्याकडे वाटत असताना की आपली एक छोटी बाग असावी, त्यामध्ये आपण अशी विविध झाडं लावावी, फुलझाडं असावीत, ती बहरावीत आणि ती आपण बघितली की छान असं ते मन आपलं प्रफुल्लित व्हावं. विविध प्रकारची आपण झाडं लावतो, त्याच्यामध्ये भाज्यांचीही झाडं काही जणं लावतात आणि मग तीच भाजी जेव्हा आपण आपल्या घरच्या स्वयंपाकामध्ये वापरतो तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. मुबलक जागा असेल तर ठीक आहे, पण जर नसेल तर मग काही एक दोन कुंड्यांमध्येच आपल्याला समाधान मानायला लागतं. पण त्यातसुद्धा आपण आपली ती इच्छा जी असते ती पूर्ण करतो आणि चांगली मशागत केल्यानंतर जेव्हा फुलझाडांवर एखादं छान असं फूल उमलतं किंवा छान भाजी आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघता येते तेव्हा ते एक अचीवमेंट आपण ज्याला म्हणतो की एवढं मी छान त्याच्याशी काही अगदी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतात काही जणं की माझी झाडं आहेत मग मी त्यांच्याशी छान गप्पा मारतो असं करून सुद्धा, म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही ते सजीव आहेत आणि त्यांच्याशी जेव्हा तुम्ही चांगलं बोलता झाडांची तेव्हा हळूहळू त्यांची वाढसुद्धा छान व्हायला लागते, अशी बोलणारीही मंडळी आहेत. त्यामुळे असं करून जेव्हा आपण छान त्यांच्याशी बोलतो आणि छान झाडं येतात तेव्हा तो एक आनंद वेगळाच असतो. आज आपण अशाच काही बागांविषयी किंवा झाडांविषयी बोलणार आहोत आपल्या या कार्यक्रमामध्ये. तुमच्याकडे जर असं छान एखादी बाग असेल किंवा तुम्ही कोणाची बघितली असेल आणि त्यातनं तुम्हाला छान आनंद मिळाला असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया, छान गाणं आणि त्यांच्यानंतर पुन्हा आपण प्रत येऊया.
1: तू आन है, तू शान, तू ही देश का अभिमान है. अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान. शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं. आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in. Join Indian Navy.
2: बाजार पानीपत से नरेश मल्होत्रा, नीतू लक्ष्य मल्होत्रा, कोयल मल्होत्रा, नागचंद मल्होत्रा और शिवाजी कॉलोनी.

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

मंडळी, आपल्या घरातली आपली छोटीशी बाग का असेना, पण अगदी आपल्या तो जिव्हाळ्याचा विषय असतो. वेळ घालवण्याचं उत्तम साधन किंवा पर्याय काही जणांचा हा छोटी छोटी जी रोपं किंवा बाग त्यांनी खुलवलेली फुलवलेली असते तो असतो. काही जण तर छान असं आपण जे फोडणीमध्ये घालतो ना, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर अशा छोट्या छोट्या भाज्यासुद्धा एक कुंड्यांमध्ये लावताना आपल्याला दिसतात. आणि आता तर इंटरनेटमुळे सगळीकडे आपल्याला फोटो पण दिसतात की छान कुंडीतल्या झाडाला अशा मिरच्या किंवा असं छान बहरलेला कढीपत्ता आपण बघतो. तुळस आपल्याला माहितीच आहे, ती औषधी वनस्पती आहे आणि गावाकडच्या तर प्रत्येक घराच्या अंगणामध्ये आपल्याला हे तुळशीचं वृंदावन दिसतं. पण इतकी जागा आपल्याकडे शहरांमध्ये नसते. ती नसली तरीसुद्धा आपण छोट्याशा जागेचा चांगला वापर करतो. म्हणजे आपण तुमच्या ग्रिल असतील किंवा छोटीशी तुम्हाला बाल्कनी असेल तर त्याचा आपण छान वापर करून आपल्याला त्याच्यात आनंद मिळेल असं छान आपली आपली एकशे एक बाग फुलवतो. पण जर कमी जागा असेल तर त्याला दुसरा काय पर्याय असू शकतो का? आपण अशी छान झाडं रस्त्यांवर किंवा मोकळ्या कुठे असं जागा असेल तर तिथे चांगल्या पद्धतीने लावू शकतो का? तर त्याला एक चांगला पर्याय आपल्या शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, त्याला म्हणतात व्हर्टिकल गार्डन्स. आता मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर 100 पेक्षा अधिक ठिकाणी आपल्याला भिंतींच्या बरोबरीने असे उभ्या कुंड्या लावलेल्या दिसतील आणि त्याच्यामध्ये ही झाडंसुद्धा लावलेली दिसतील. आता ही झाडं लावताना तुम्ही जर बघितलं तर त्याची छान अशी रंगसंगती असते आणि अगदी छोटी छोट्या या कुंड्यांमध्ये ती झाडं लावलेली असतात आणि यामुळे काय होतं की सौंदर्य तर वाढतंच. शहरामध्ये मोकळ्या जागा आपल्याला आडव्या कमी दिसतात, मग त्याला एक उत्तम पर्याय म्हणून आपण हे व्हर्टिकल गार्डन्स हा एक पर्याय आपण निवडलेला आहे. त्याचे अनेक अर्थात फायदे आहेत आणि आज आपण त्याच्याविषयी बोलूया, व्हर्टिकल गार्डन्सविषयी. तुमचा काही गार्डनिंगचा किंवा तुमच्याकडे अशी छान फुलं येत असतील तर नक्की मला सांगा. स्टुडिओचे नंबर सांगते, 45 15 41 34 45 15 41 35.

श्रोत्या मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण वर्टिकल गार्डन्स म्हणजे उभी उभ्या बागा यांच्याविषयी बोलतोय. तर ही जी वर्टिकल गार्डन्स आहेत त्याची मूळ प्रेरणा बॅबिलॉनचे जे हँगिंग गार्डन्स आहेत त्यांच्याकडनं आलेली आहे. वाढतं शहरीकरण आणि जागेच्या कमतरतेमुळे 20व्या शतकात वर्टिकल गार्डन्सच्या संकल्पनेचं पुनरुज्जीवन झालं आणि आज वर्टिकल गार्डन्स हे आपल्या फायद्याचं ठरलेलं आहे असं दिसून आलेलं आहे. उपलब्ध जागेमध्ये जी मर्यादित जागा आहे त्याचा सुयोग्य असा वापर इथे केला जातो. हे जे झाडं आहेत ते प्रदूषण शोषून घेतात, हवेमध्ये ऑक्सिजन सोडतात आणि हवेची गुणवत्ता सुधारते, सौंदर्यसुद्धा वाढवतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले प्राणीमात्र आहेत त्यांना निवारासुद्धा इथे मिळतो, जैवविविधतेला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे ही जी गार्डन्स आहेत वर्टिकल गार्डन्स त्याचा अनेक मार्गाने आपल्याला फायदा होताना दिसतो. शहरात वाढतं तापमान आहे त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते कमी करण्यासाठी धूळ असेल धूर असेल ती प्रदूषकं यामुळे कमी होतात. ही जी गार्डन्स आहेत ना ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतात, इनडोर असेल आउटडोर असेल किंवा उभ्या असणाऱ्या कुठल्याही संरचनेवर ती बसवता येतात. ही जी गार्डन्स आहेत ती शहरातला कार्बन कमी करण्यात, शांत शुद्ध आणि तणावमुक्त वातावरण तयार करण्यामध्ये योगदान देतात. आणि अभ्यासामधनं असंही दिसून आलं आहे की हिरवळीच्या आजूबाजूला जर जागा असतील तर माणसाचं नैराश्यसुद्धा कमी होतं, मानसिक आरोग्य सुधारतं. त्यामुळे या व्हर्टिकल गार्डन्सचा शहरांमध्ये किंवा इतर म्हणजे आपल्याला एकूणच चांगलाच फायदा होताना दिसतोय.

मंडळी, आपण वर्टिकल फार्मिंग याच्याविषयी, वर्टिकल गार्डनिंग याच्याविषयी बोलतोय आणि आता वर्टिकल फार्मिंग सुद्धा यायला लागलंय. म्हणजे वर्टिकल गार्डन्स उभी करताना प्रकाश, पाणी, संरचनात्मक आधार, देखभाल आदी घटकांचा वर्टिकल गार्डन्स बरोबरच वर्टिकल फार्मिंग ही संकल्पना सुद्धा लोकप्रिय होताना दिसते. म्हणजे त्या फार्मिंगमध्ये ग्रामीण भागात अन्नधान्याची निर्मिती आणि शहर भागात वापर, त्याचा वापर यातलं अंतर कमी होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं गार्डनिंग वेगवेगळी झाडं आपण बघतो त्याचप्रकारे फार्मिंगसुद्धा आता करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा सुद्धा उपयोग केलेला आपल्याला दिसतो या गार्डन्समध्ये. त्याच्यामध्ये ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम असेल, स्मार्ट मॉनिटरिंग असेल, या शाश्वत साहित्याचा वापर आपल्याला इथे केलेला दिसतो, कल आपल्याला दिसतो. या झाडांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती केली जाते, देखभालीचे श्रमसुद्धा यामुळे कमी होतात. कारण हे सगळं जर ऑटोमॅटिक केलं तर या झाडांना पाणीसुद्धा नियमित मिळेल आणि ती झाडं आपल्यालासुद्धा छान दिसतीलसुद्धा. आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रदूषण कमी करण्यासाठीसुद्धा झाडांचा या वापर होईल. एकूणच सौंदर्य वाढवतात ही झाडं, त्याच्यामुळे तेसुद्धा छान आपल्याला बघायला मिळतं. जमिनीवरच्या गार्डन्सच्या तुलनेत व्हर्टिकल गार्डन्सचा त्याचा मेंटेनन्स असतो, पण पर्यावरणाला पूरक आणि सौंदर्यासाठी फायद्याचं म्हणून ही गार्डन्स यांच्याकडे बघितलं जातं. आणि एकूणच म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या गार्डन्सचे फायदे आपल्याला या शहरामध्ये दिसतात. झाडं ही अर्थात आपण लावलीच पाहिजेत, कारण जेवढी आपण छान झाडं लावू तेवढं आपली हवा ही तिची गुणवत्ता ही सुधारणार आहे. आपण सध्या शहरांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे आणि मग या व्हर्टिकल गार्डनचा आपण पर्याय का नाही निवडायचा. तर याच नोटवर मी इथे थांबते आहे आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये. 10:55 सुरू होणार आहे मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर असणार आहे संवादाचा संस्कृतमध्ये अनुवाद, तो असेल 12:00 आणि मग 12:00 आपण परत भेटणारच आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. एक गाणं लावते आणि त्यानंतर असणार आहे 10:55 मन की बात. त्यामुळे मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते.

0: मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंजक सफर आपल्या या कार्यक्रमामध्ये. श्रोतेव, पाऊस सुरू झाला आणि जसा पाऊस सुरू होतो तसं जंगलांमध्ये सुद्धा, किंवा अगदी जिथे हिरवळ असते किंवा छान असं जंगलांचा पट्टा असतो तिकडे छान अजून बिया रुजतात, ती झाडं वाढायला लागतात, वेली तर अगदी उंचच उंच वाढतात. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की घनदाट जंगल, तसं तिथे जंगल तयार व्हायला लागतं. कारण पाऊस पडला की साहजिक आहे, आपण म्हणतो संजीवनी देणारा असा हा पाऊस आहे, त्यामुळे अशी जंगलं जमिनीवर आपल्याला छान उगवायला लागतात. आणि मग तिकडे बऱ्याचशा परिसंस्था आपल्याला माहिती आहेत की जे जे अवलंबून पशुपक्षी आहेत त्यांचंसुद्धा तिकडे मग भरभराट व्हायला सुरुवात होते. पण जसजसा मग पाऊस कमी होतो, उन्हाळा वाढायला लागतो, तसतसं थोडा कोरडेपणा यायला लागतो, शुष्कपणा यायला लागतो. ही जंगलं आपल्याकडची जमिनीवरची आहेत, ती काही सतत पाण्यामध्ये नसतात. क्वचित ज्या ठिकाणी सतत पाऊस पडतो तिकडे त्यांना पाणी मिळतं, पण जिथे काही सतत पाऊस नसतो तिथे काही पाणी मिळत नाही, मग ती हळूहळू कोरडी व्हायला लागतात. पण काही जंगलं जी असतात ना मंडळी, ही पाण्याखाली असतात. म्हणजे त्यांना पाऊस मिळतो की नाही, पाणी मिळतं की नाही हा प्रश्नच नाही. तर ही जंगलं मुळात असतात पाण्याखाली आणि सदैव ती पाण्यात असल्यामुळे त्यांना पाणी आणि तिथल्या मग परिसंस्था पुन्हा वेगळ्या तिथे डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसतात. वेगळे मासे, वेगळ्या प्रकारच्या पाण्याखालचे जे जीव आहेत त्यांच्यासाठी ही परिसंस्था असते. पण ही खरोखरची म्हणजे एवढी मोठी मोठी जंगलं तिकडे निर्माण होतात पाण्याखाली, आणि उंचीची म्हणजे बऱ्यापैकी उंचीची तिथे झाडंसुद्धा निर्माण होतात. मग ही पाण्याखाली कशी काही जंगलं तयार होतात? आणि काही जंगलं तर अशी आहेत की ती इतकी मोठी आहेत की ती खूप अशी वर्ण म्हणजे असं म्हणतात की नासा किंवा अशा या उपग्रहांमधनंसुद्धा दिसतात. मग असं जर असेल की इतकी मोठी असतील की अंतराळातनंसुद्धा दिसतात, तर ती किती मोठी किंवा विशाल असतील याचा आपण फक्त अंदाज घेऊ शकतो. तर या अशा पाण्याखालच्या जंगलांविषयी आज आपण बोलणार आहोत रंजक सफर आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा FM गोल्ड चॅनल.
1: तू आन है, तू शान, तू ही देश का अभिमान है. अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर. भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं. आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in. Join Indian Navy.

मंडळी, निसर्गाचा चमत्कार हा आपल्याला जमिनीवर बघायला मिळतोच, पण पाण्याखाली सुद्धा इतका मोठा चमत्कार आहे ना, की पाण्याखाली जी ही वैविध्यपूर्ण जंगलं आहे ती पृथ्वीवरच्या सर्वात उत्पादक, लाभदायक आणि कमी माहिती असलेली अशी परिसंस्थांपैकी एक आहे. जीवविविधतेच्या आणि कार्बन साठवणीच्या बाबतीत त्यांचं योगदान जमिनीच्या वर्षावनांच्या बरोबरीचे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असेल. किनारपट्टीजवळील अगदी उथळ पाण्यापासून ते खोल पाण्यापर्यंत अनेक प्रदेशातील पाण्याखाली पसरलेली ही जंगल क्षेत्र पृथ्वीच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एकत्रितपणे आपण ह्यांना फुफ्फुसं असंच म्हणतो, नाही का, पृथ्वीची, कारण ऑक्सिजन निर्माण करतात आणि आपलं हवा आहे तिला छान शुद्ध ठेवतात. ही जी समुद्री जंगलं आहेत ती खाऱ्या पाण्यामध्ये असतात, नदी तलावातल्या गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश समुद्र तळापर्यंत पोचू शकतो अशा साधारणपणे 70 मीटर खोलीपर्यंत ही जंगलं आपल्याला दिसतात. आणि असं दिसून आलं आहे की ही जंगलं 3.2 कोटी वर्षाहून अधिक काळापासून आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मग ही जी जंगलं आपण म्हणतो आहे की ते आपल्या परिसंस्थेचा भाग आहेत, तर त्यांच्याविषयी आपण आज बोलतो आहे आपला रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. छान गाण्यांच्या सोबतीने प्रश्नमंजूषा असणारच आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

मंडळी रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण पाण्याखाली काही जंगल आहेत त्यांच्याविषयी बोलतोय, अशा काही परिसंस्था आहेत पाण्याखालच्या त्याच्याविषयी बोलतोय. तर आत्ता मी म्हटलं तसं की या जंगलांचे काही प्रकार असतात. आता त्याच्यामध्ये जर आपण काही प्रकार बघितले, त्यामध्ये केल्प नावाचा एक प्रकार असतो या जंगलांचा. त्याच्यामध्ये तपकिरी रंगाच्या सागरी शैवालांचं हे जंगल असतं आणि एक केल्प नावाचं हे जंगल असतं आणि दुसरं असतात म्हणजे गवताची कुरणं असतात, सागरी गवताची कुरणं जी पाण्याखालील गवताळ प्रदेश म्हणून ओळखली जातात. आणि ही जी जंगलं आहेत ती अंटार्क्टिका वगळता जगभरातील उथळ संरक्षित किनाऱ्याजवळ तसेच उपसागरात सरोवर किंवा खाडीच्या तोंडाशी आपल्याला आढळतात. म्हणजे आपण खरं तर विचारही नाही करू शकत की जी गवताची कुरणं आपण जमिनीवर बघतो तशाच प्रकारची कुरणं ही पाण्याखाली सुद्धा आढळतात. आणि जी केल्प नावाची प्रकार आहे जंगलांचा, त्याच्यामध्ये शैवाल असतं किंवा अशी आपल्याला दिसून येतात की मोठमोठ्या वेली असतात तशी ती झाडं आहेत, पिवळ्या रंगाची झाडं असतात. त्यामुळे असं एवढी ती उंच झालेली असतात की खरोखर पाण्याखालचंच ती एक जंगल आहे की काय, किंवा पाण्याखाली अशी मोठमोठी झाडं उगवलेत की काय, म्हणजे ते बघून सुद्धा आपल्याला कमाल वाटते. केल्पची जी जंगलं आहेत ती पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणाऱ्या परिसंस्थेमधली आहेत. केल्प या प्रकारामध्ये जे शैवाल असतं ज्या प्रजाती काही वर्ष तर काही प्रजाती या फक्त हंगामापुरत्याच असतात. भूमध्य समुद्रातील जंगलं ही सागरी वनस्पती आणि शैवाल यांनी बनलेली आहेत. इथे काय असतं की उपलब्ध पोषक घटक हे खूप कमी असतात, त्यामुळे ही जी जंगलं असतात ती उंचीने 1 मीटरपर्यंत वगैरे असतात. भूमध्य समुद्रामध्ये सर्वात महत्त्वाच्या शैवालांमध्ये सिस्टोसेरा नावाचं एक तपकिरी शैवाल असतं. त्याच्या आकारामुळे, विपुलतेमुळे ते उठून दिसतं. दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू या देशालगतचा समुद्र हा जगातील सर्वात जास्त पोषक आणि उत्पादक सागरी परिसंस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. इथली जी जंगलं आहेत ती सगळ्यात समृद्ध आहेत पाण्याखालची जंगलं असं समजलं जातं. तर याच्याशी संबंधित मी प्रश्न तुम्हाला विचारणारच आहे, पण आधी छोटंसं गाणं ऐकूया आणि पुन्हा मी परत येणार आहे प्रश्नाबरोबर, आपल्या प्रश्नमंजुषेमधल्या पहिल्या प्रश्नाबरोबर.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोते, रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि मी पहिला प्रश्नमंजुषेमधला असा विचारते की जगातलं सगळ्यात मोठं समुद्री जंगल किंवा सी फॉरेस्ट कुठे आहे, त्याचं नाव काय आहे? जगातलं सगळ्यात मोठं सी फॉरेस्ट

समुद्री जंगल कुठे आहे त्याचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे, कुठे आहे तेही सांगायचं आणि नाव त्याचं काय आहे ते पोचवायचं आहे. आणि त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते 45 15 41 34 आणि 45 15 41 35. प्रश्न पुन्हा एकदा विचारते, जगातलं सगळ्यात मोठं सी फॉरेस्ट किंवा समुद्री जंगल कुठे आहे आणि त्याचं नाव काय आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे.

श्रोत्या, मी प्रश्न असा विचारलाय की जगातलं सगळ्यात मोठं समुद्री जंगल किंवा सी फॉरेस्ट कुठे आहे आणि त्याचं नाव काय आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. मी स्टुडिओचे नंबर पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35. लवकरात लवकर तुमची उत्तरं माझ्यापर्यंत पोचवा.

श्रोते हो, जगातलं सगळ्यात मोठं असं समुद्री जंगल द ग्रेट सदर्न रीफ हे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीवर पसरलेल्या पाण्याखालील खडकाळ रीफ्स आणि जंगलाचं एक मोठं जाळं आहे. 8,000 किलोमीटरहून जास्त लांबीचं समुद्र किनाऱ्यावर पसरलेलं आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गोल्डन केल्प नावाचे सोनेरी रंगाचे समुद्र वनस्पती इकडे आपल्याला दिसतात. आणि जर आपण ह्याच्याविषयी अजून माहिती बघितली तर 85% सागरी प्राणी आणि वनस्पती इथे आढळतात. हजारो प्रजातींचं जलचर इथे राहतात. हे क्षेत्र जगातील समुद्री शेवाळांच्या विविधतेसाठी ओळखलं जातं. समुद्री वनस्पतींच्या सुमारे 1500 प्रजाती इकडे आहेत असं त्यांचा अभ्यास आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे मंगला शेठ, शुभांगी कारेगर, दीपाली विचारे, प्रमोद कारखानेस, मोरेश्वर धायमोडकर आणि सुनील क्षेत्रे, दीपक नगरकर, आशिष देशपांडे या तिघांनी आपल्या या कार्यक्रमात सहभाग दर्शवलेला आहे. श्रोते, आपण जेव्हा समुद्र जंगलाविषयी बोलतो तेव्हा एक साधारण आपल्या मनात कल्पना असते की घनदाट जंगलं ही जमिनीवर जशी येतात ती जमिनीवरची, पण अशीच घनदाट जंगलं ही पाण्याखाली सुद्धा आहेत. मगाशी आपण केल्प विषयी बोललो, पण पाण्याच्या खाली गवताळ अशी कुरणं सुद्धा आहेत. केल्पचं जर आयुष्य मर्यादित असतं तर सागरी गवताची कुरणं ह्याला अपवाद आहेत. ती पाण्याखाली हजारो वर्ष जगतात. काही कुरणं तर काही लाख वर्ष जुनी असल्याचा अंदाज वर्तवला जातो. पाण्याखालची जंगलं एक चैतन्यमय परिसंस्था आहे. अनेक प्रकारचे सजीव या परिसंस्थेत वास्तव्याला असतात. या जंगलामध्ये जलीय सूक्ष्मजीव असतात. त्याच्यानंतर क्रिल किंवा असे काही छोटे छोटे कवचधारी जीव इथे असतात, जो अन्नसाखळीचा एक खूप मोठा असा भाग किंवा घटक मानले जातात. याचबरोबर दुसरा प्रश्न मी लगेच विचारते की आपल्या भारतामध्ये सुद्धा असंच एक मोठं सी फॉरेस्ट आहे. आणि तिथे फक्त सी फॉरेस्ट असं नाही, कारण सी फॉरेस्ट आपण म्हटलं की ती बऱ्यापैकी किंवा समुद्री जंगलं ही बऱ्यापैकी पाण्याखाली असतात. पण हे जे जंगल आहे मोठं समुद्र जंगल, त्याच्यामध्ये खारफुटीसुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचा इथे आपल्याला वास्तव्य या झाडांचं आढळतं. तर असं कुठलं मोठं जंगल आहे समुद्री जंगल भारतामध्ये, ते कुठे आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे, त्याचं नाव माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि त्यासाठी नंबर सांगते 45 15 41 34 आणि 45 15 41 35, भारतातलं सगळ्यात मोठं असं समुद्री जंगल कुठे आहे किंवा खारफुटीचं आपण म्हणू शकतो, कारण का खारफुटी पण तिकडे दिसते आणि ही जंगलंसुद्धा आपल्याला आढळतात. तर असं कुठे आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा लवकरात लवकर.

मंडळ, मी प्रश्न असा विचारला होता की आपल्या भारतामध्ये असलं मोठं समुद्री जंगल कुठे आहे, खारफुटीचं म्हणू शकतो आपण, जे सुंदरबन इकडे आहे, जे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पसरलेलं आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे शुभांगी कारेगर, चारुशीला म्हात्रे, मंगला शेठ, दीपाली विचारे, मिलिंद चाफेरकर, माधुरी पोटे, प्रमोद कारखानीस, गिरीश नेवाळकर, मोरेश्वर धायमोडकर, दीपक नगरकर, प्रिया पांढरपट्टे, या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. श्रोतेव, जशी जंगलं आपल्या जमिनीवरची महत्त्वाची, तशी जमिनी खालची म्हणजे या समुद्रातली सुद्धा महत्त्वाची आहेत. इथे पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक ही परिसंस्था आहे. या वनस्पती तशा अल्पायुषी असल्या तरी ह्या परिसंस्थेची खूप महत्त्वाची अशी साखळी आहेत. जीवविविधता असेल, हवामान नियंत्रण असेल, किनाऱ्याची धूप असेल, ते थांबवणं आणि मानवी अर्थव्यवस्थेत सुद्धा याचं योगदान अमूल्य असं आहे. त्यामुळे यांचं संवर्धन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण समुद्री जंगलांविषयी बोललो. रंजक सफर या कार्यक्रमामध्ये तुम्ही उत्तम सहभाग घेतलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी इथेच थांबते आहे, तुमची रजा घेते आहे. मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड चॅनल. नमस्कार.

0: સ્વીકારી દેશના નાગરિકો જનભાગીદારીને અનુસર્યા. પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી અને સેશેલ્સના રાષ્ટ્રપતિ પેટ્રિક હર્મની વચ્ચે દ્વિપક્ષીય વાટાઘાટો. ઓપરેશન એમસ્ટાર્ડ હેઠળ મોકલવામાં આવેલી ભારતીય સહાય ભૂકંપગ્રસ્ત વેનેઝુએલા પહોંચી. કેન્દ્રીય ગૃહમંત્રી અમિત શાહ ગુજરાતના ગાંધીનગરમાં પીએમ ઈ બસનું લોકાર્પણ કરશે. અને પુરૂષ ક્રિકેટમાં આજે ભારત અને આયર્લેન્ડ વચ્ચે T20નો અંતિમ મુકાબલો, જ્યારે મહિલા ક્રિકેટમાં ભારત ઓસ્ટ્રેલિયા સામે ટકરાશે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2,500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
2: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे, साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
1: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली। ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला। माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली। सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील। त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील। या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे। सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे। गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले। इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला। त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय। युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे। व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली। भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली, त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली, तसंच बचावकार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे। व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला, त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली। जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती। कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय। गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय। त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे। वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: सुग्रीवेण सह मेलनं. सुग्रीवोऽपि वञ्चितः आसीत्, बहिष्कृतः आसीत्, मरात्रा अयं शापवशेन बहिर्गतः आसीत्. वयो मेलनं जातं. सुग्रीवोऽपि सूर्यस्य पुत्रः आसीत्, तत्र हनुमान् आसीत्. एतैः सर्वैः सह सम्मिल्य सङ्घटनं निर्माय रामेण लङ्काधिपते रावणस्य सर्वं समाप्तं कृतम्. अथ च अपहृता सीता तथा शान्तिरूपिणी सीता तथा समागता आनायिता एतेन.
4: अस्मिन्नेव क्रमे अन्तिमोऽयं प्रश्नः. रामायण कथामादृत्य बहवो हि विद्वज्जनाः ग्रन्थं व्यालेखिषुः, तत्र भवतामयं ग्रन्थः कथं विरलतरः विशिष्टश्च?
3: मम रावणीयम् इति महाकाव्ये बहुत्र परिवर्तनम् अस्ति. अत्र मन्थरायाः प्रसङ्गः नास्ति, यतोहि यदा दशरथः आगत्य कैकेयीं निवेदितवान् यत् श्वः रामस्य भविष्यति राज्ये युवराजपदे अभिषेचनम्, कैकेयी बहु प्रसन्ना जाता. अनन्तरं दशरथः सन्ध्यादिकं कर्तुं गतवान्. पुनरागत्य यदा दृष्टवान् तदा तु कैकेयी कुपिता आसीत्. कैकेय्याः मनसि ये विचाराः आसन् तान् विचारान् अहं स्वयमेव प्रकटितवान्. कैकेय्या चिन्तनमासीत् यदि रामो अत्र राजा भविष्यति तदा रावणादीनां किं भविष्यति? राष्ट्रस्य रक्षायै एतेषां सर्वेषां संस्कृतदूषकानां राष्ट्रापघातिकानां विनाश आवश्यकम् अस्ति. एतत् चिन्तयित्वा पुनः सा चिन्तयति, पुनः सा अचिन्तयत् सा यत् यदि रामं वनं प्रेषयामि तदा किं भविष्यति? तदा मम पत्युर्मरणं भविष्यति. सा एवं चिन्तितवती, पतिः मृतः भविष्यत् भवेन्न वा, परन्तु राष्ट्रस्य रक्षा भवेत् इति सञ्चिन्त्य सा निश्चयं कृतवती यदा मा अस्मदीयं वरदानद्वयं वरद्वयं यदस्ति तेषु वरेषु रामस्य प्रभ्राजनम् अहं याचिष्ये. एवं चिन्तयित्वा सा स्वयमेव दशरथं वरं याचितवती. अत एव तत्र मन्थरायाः प्रसङ्गः नास्ति. अन्यत्रापि यदा वनवासे श्रीरामः गङ्गायाः कूले आसीत् स्थितः, तत्र लक्ष्मणेन सह संवादः आसीत् निषादस्य. उभयोः संवादे मदीया कल्पना. लक्ष्मणः उक्तवान्, श्रीरामः वनमागतवान् भवादृशानां कृते, ये सन्ति भवादृशाः समाजे येषां सम्यक् स्थानं नास्ति, ये वञ्चिताः सन्ति, ये समाजे समान समस्थानं न प्राप्नुवन्ति, तेषां कृते कथं स्थानस्य प्राप्तिर्भवेत्, कथं ते तावत् सम्मानिता भवेयुः इति चिन्तयित्वा श्रीरामः अत्र आगतवान्. अथापि ये जनाः वर्णेषु निम्नाः सन्ति तेषाम् उच्चवर्णैः समं स्थापनं करणीयम्, ये जनाः तावत् तिरस्कृताः सन्ति तेषां सम्माननं भवेत् इति चिन्तयित्वा भगवान् श्रीरामः तत्र वनम् आगतवान्. तत्र ये वनवासिनः आसन् ते सर्वे मिलित्वा रामाय उपहरन्ति कन्दमूलफलानि, जलानि. अग्रे अग्रे गत्वा ते सर्वे मार्गनिर्देशनं कुर्वन्ति. रामः राजकुमारः आसीत्, परन्तु तस्य मार्गदर्शनं वनवासिनः कुर्वन्ति स्म. अत एव रामस्य समग्रं जीवनं राष्ट्रस्य निर्माणाय आसीत्, राष्ट्ररक्षायै आसीत्. रामराज्यं तावत् न भविष्यति यावत् कालपर्यन्तं ये जनाः तिरस्कृताः सन्ति, निम्नवर्णेषु भवन्ति, तेषां सङ्घटनं न भविष्यति. अत एव सर्वत्र गत्वा रामेण सर्वेषां संगठनं विहितं तैः संगठनैः सार्धं रामो रामः जातः अनन्तरं रामस्य राज्यम् आसीत् अतएव तस्मिन् तस्य राज्ये कोऽपि अबुधः नासीत् कोऽपि तत्र दुःखी नासीत् कथं पूर्वमेव सर्वं समाचरितम् अद्यतने युगे ये राजपदवीं प्राप्तुम् इच्छन्ति तदा तु पूर्वं गत्वा समाजं गत्वा राज्ये ये जनाः सन्ति तैः सह सम्मिल्य किमपि न बोधनं कुर्वन्ति अतैव असफला भवन्ति रामस्य एतादृशी शिक्षा वर्तते पूर्वं तैः सह सम्पर्कः भवेत् तेषां कष्टस्य अवगमनं भवेत् तेषां कष्टस्य विनाशः भवेत् अनन्तरं राज्यस्थापना भवेत् तत्तावत् साफल्यं भविष्यति
4: आचार्याः सुष्ठु प्रतिपादितं भवद्भ्यः अमूल्यमपि नैजं समयं कल्पितम् एतदर्थं धन्यता वचांसि आविष्करोमि धन्यवादाः
3: जयतु श्रीराम
4: जयतु रामः
5: मन्येहं यत् अनेन संवादेन भवन्तः सर्वे निश्चयमेव लाभान्वितं भविष्यन्ति अयि रसिकाः श्रोतारः आगच्छन्तु संस्कृत दिग्दर्शन प्रभागे यत्र विश्वे संस्कृत संवर्धनाय अनुष्ठितानां कार्यक्रमाणां विषये सविस्तरं संसूचयति अस्मदीया सहयोगिनी मुदिता वेतालः
6: पण्डा धर्म रक्षिणी सभायाः श्री वैद्यनाथ संस्कृत पुस्तकालयः संयुक्त तत्वावधाने अखिल भारतीय संस्कृत कवि सम्मेलनम् आयोजितम् एतत् आयोजनम् शुक्रवासरे झारखण्डस्य देवघर स्थिते श्री वैद्यनाथ प्रांगणे अभवत् केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयः तथा उत्तराखण्ड संस्कृत विश्वविद्यालयः इत्यनयोः संयुक्त तत्वावधाने हरिद्वारे उत्तराखण्ड संस्कृत विश्वविद्यालये संस्कृत शिक्षक प्रशिक्षण वर्गः आयोज्यते आवासीय संस्कृत शिक्षक प्रशिक्षण वर्गः जुलाई मासस्य सप्तमे दिने पूर्णः भविष्यति हैदराबाद स्थिता संस्कृत परिषद केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयेन मानिता आदर्श शोध संस्था गृहे गृहे संस्कृतम् इति योजनां संचालयति इयं परिषद ऐषमः अष्टादशी परियोजनान्तर्गतं त्रिंशत् दिवसीय संस्कृत भाषा शिक्षण वर्गः अगस्त मासस्य तृतीय दिनांकतः सितंबर मासस्य षोडश दिनांक पर्यन्त भविष्यति धन्यवादः
5: अयि संस्कृत समाराधिकाः अधुना कार्यक्रमस्य अग्रे बालवल्लरी प्रभागे बालानां सुखबोधाय आत्मानुरञ्जनाय च सुषमा कुमारी प्रस्तौति एकां रुचिकरां कथां
7: बालाः अद्य वयम् एकां आदर्शमयी शिक्षां प्राप्नुमः वृक्षाः सत्पुरुषाः इव पर्यावरण संरक्षणस्य विषये एका प्रदर्शिनी विद्यालये आयोजिता अस्ति छात्राः ताम् प्रदर्शनीं पश्यन्ति शिक्षकेण सह संलापं च कुर्वन्ति श्रीमन् अहं जीवशास्त्रस्य पुस्तके पठामि यत् वृक्षाः शुद्धं वायुं यच्छन्ति श्रीमन् मम माता अपि वदति यत् वृक्षाः पूज्याः भवन्ति अध्यापकः वदति प्रियछात्राः सत्यं वृक्षाः शुद्धं वायुं फलानि पुष्पाणि च सर्वमपि यच्छन्ति अतः ते पूज्याः छायायाम् अन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं आतपे फलानि अपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव दश कूप समावापि दश वापि समः हृदः दश हृद समः पुत्रः दश पुत्र समः द्रुमः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय इदं शरीरम् अहो ईशा वरमं जन्म सर्वं प्राणिम् उपजीवनं सुजनस्य इव येषां वैः विमुखाः यान्ति नार्थिनः
5: प्रियाः श्रोतृवृन्दाः अग्रिमः प्रभागो अस्ति एकं भारतं श्रेष्ठं भारतम् इति यस्मिन् प्रभागे अस्माकं सहयोगिना जतिन शर्मणा प्रस्तूयते ऐक्य भावयुतासु भाषासु नानाविध वाक्यानि
8: प्रथमं वाक्यमस्ति अन्ताराष्ट्रिय योग दिवसः प्रतिवर्षं जून मासस्य एकविंशतितमे दिनाङ्के आचर्यते हिन्दी भाषा में अन्ताराष्ट्रिय योग दिवस हर साल 21 जून को मनाया जाता है कन्नड भाषा में अंतर्राष्ट्रीय योग दिनवन्नु प्रतिवर्ष जून 21ने तारीखिनंदु आचरिसलागुत्तदे। द्वितीय वाक्यमस्ति योगः अस्माकं शरीर मनसोः स्वास्थ्यं रक्षति। हिंदी भाषा में योग हमारे शरीर और मन को स्वस्थ रखता है। कन्नड़ भाषा में योगौ नम्म शरीर मत्तु मनस्सन्नु स्वस्थवागिडुत्तदे।
5: अहो सम्यक् भवते साधुवादाः प्रियाः श्रोतारः। आगता गमन वेला अधुना, किन्तु आगामि सप्ताहे पुनर्मेलिष्यामः इति अस्ति।